नमस्तं अठामि नमस्तं अकर्मं नमस्तं अधर्मं नमस्तं अनामं नमस्तं अतामं नमस्तं अजीते नमस्तं अपीते नमस्तं अभागे नमस्तं अडागे नमस्तं अनीले नमस्तं अनादे नमस्तं अच्छेदे।

देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्दूते नमस्तंग अपूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्थापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग त्रिभर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग परपोगे नमस्तंग सुजोगे

नमस्तुं परमाथे नमस्तुं अगंजे नमस्तुं अपंजे नमस्तुं अकाले नमस्तुं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राजराजे नमो साज साजे